0: ކޮންމެ ހަފްތާގެ ޝޯގެ ވެސް ވަގެނެސް ތެން ބަލާލަން ކަމުދާނެ ފިލްމެ ގެނުނީ ސީރީޒެއްގެ މަޢުލޫމާތު މިއަދު ބަލާލާނީ އިންޑިއާގެ ތުރުން ބައިނަލަކުވާ މި ގޮތުން ވެސް ގިނަ ބަޔަކަށް ވަރަށް ކަމުދިޔަ ސީރީޒަކަށް ದಿಲ್ಲಿ ಕ್ರೈಮ್ ಅಕಿ ಇಂಡಿಯಾಗೆ ಫುಲುಹುಂಗೆ ತಹುಗೀಕ್ತಕ ಮುಜ್ತಮೋಗೆ ಹಗೀಗೆ ಕುಲವರ್ತವಗೆ ಮಚ್ಚ ಬಿನಾಕೋ ನೆಟ್ಫ್ಲಿಕ್ಸ್ ಮೆದಿರಿಕೋ ದುನಿಯೆಗೆ ಮಕ್ಬೂಲ್ ಕಂ ಹೋದಾಫವ ಸೀರೀಸೆ ದೆಹಾಸ್ ನವಾರೆನ್ ಫಿಶ್ಗೆ ದೆಹಾಸ್ ಫನ್ಸವೀಹ ಹಮೆಯ ತಿನ್ ಸೀಸನಕ ಬಹಾಲಾಗೆನ್ ದೆಕ್ಕಿ ಮಿ ಉಫೆದ್ದುಮಕಿ ಇಂಡಿಯಾಗೆ ಸ್ಟ್ರೀಮಿಂಗ್ ಟಿವಿಗೆ ತಾರೀಹುಗ ಮಿಹಾತನಂ ಹೋದಿ ಎಮ್ಮೆ ಫಾಹಕ್ ಕೊಲವೆ ಎಕ್ ಕಾಮಿಯಾಬಿ ಮಿಸಿಸ್ಲಾಗೆ ಪ್ರೊಡ್ಯೂಸರ್ ರಿಚಿ ಮೆಹತಾ ಪ್ರಥಮ ಸೀಸನ್ ಡೈರೆಕ್ಟ್ ಕೊ ಲಿಯಫವಾಯರು ಫಹುಗೆ ಸೀಸನ್ ತಹುಗ ತನೂಜ್ ಚೋಪ್ರಾ ಫದ ಹುನರುವೆರಿ ಡೈರೆಕ್ಟರ್ ವನಿ ಮಿ ಮಸೆಕೆಂಗ್ ಇತುರ ಮುಸ್ಸಂದಿ ಕೊತ್ತೀಫ
1: मेरे पापा को कुछ मत बताना
2: आई एम डीसीपी साउथ डिस्ट्रिक्ट
3: जी मैडम
2: दिस क्राइम इज नॉट जस्ट हेनस इट्स इनसैनिटी वी हैव टू विक्टिम्स बस पर छह लोगों ने पर हमला किया इस लड़की के साथ जो हुआ है मैंने पहले कभी नहीं देखा अगर पहले 7 या 10 घंटों में हमने सस्पेक्ट को नहीं पकड़ा तो सारे के सारे गायब हो सकते हैं तुम विक्टिम की उम्र के सबसे करीब हो उसकी फैमिली को जरूरत है कि ऐसे किसी इंसान के साथ रहे जिससे वो रिलेट कर सके
4: आई एम सॉरी आई एम नॉट श्योर इफ आई
2: एम यू कैन
5: इफ शी वाज माय गर्लफ्रेंड आई वुड हैव डाइड फॉर हर
6: वी हैव बीन ऑर्डर्ड टू ब्लो द पुलिस अपार्ट
2: व्हाट
6: यस मैम
7: It's about our political masters covering their own hides.
8: But there are greater powers at play.
9: You're saying that if you'd done your job, none of this would have happened in the first place.
2: There is nothing we could have done.
9: So everyone in the city is wrong.
10: मेरे एक माँ से, एक माँ की request. Promise कीजिए मुझे, उन सबको सिर्फ फांसी ही होगी.
2: I promise.
0: ಸೀರೀಸ್ ಫಾಹಗವೆಗೆಂದನಿ ಹಗೀಗಿ ತಹುಗೀಗಿ ಉಕುಳುತಕ ಇನ್ಸಾನಿ ಹುಸಾಸ್ತಕ ಅದಿ ನುಹನು ಫುರಿಹಮ ಫಿಲ್ಮಿ ಹುಣರುತಕೆ ಮಿ ಸೀರೀಸು ಫೆಣಿಗೆಂದಾತಿ ಮಿಸಿಸ್ಲಾಗೆ ಕೊಮ್ಮೆ ಸೀಸನ್ ಎಸ್ ಬಿನಾಯಿಫವಣಿ ಇಂಡಿಯಾಗೆ ಫುಲುಹುಂಗೆ ನಿಜಾಮಶ ಮುಜ್ತಮಯ ಬೊಡತಿ ಲೊಳುಂತಕೆ ಗೆನುವಿ ಹಗೀಗಿ ಹಾದಿಸಾತವುಗೆ ಮಚ್ಚ ದೆಹಾಸ್ ನವಾರ್ವಣಾಹರುಗೆ ಮಾರ್ಚ್ ಮಹುಗೆ 22 ದಕ್ಕಂ ಫಿಶಿ ಪುರತಮ ಸೀಸನಕಿ ದೆಹಾಸ್ ಬಾರ್ವಣಾಹರು ದಿಲ್ಲಿಗೆ ಹಿಂಕಿ ಬಿರುವೆರಿ ಗೇಂಗ್ ರೇಪ್ಗೆ ಹಾದಿಸಾಗೆ ಮಚ್ಚ ಬಿನಾ ಕುಫವ ಸೀಸನೆ ಮೀಗ ಮ್ಯಾಗನ ಗೊತ್ತೆಗೆ ಫೆಣಿಗೆಂದನಿ ಡಿಸಿಪಿ ವರ್ತಿಕಾ ಚತುರ್ವೇದಿ ಗೋಮ್ಗೆ ಹುರಿಹಾ ದಿಮಾಲಕುಂ ಕುರಿಮತ್ವಿ ಪ್ರೆಷರಾ ವಸೀಲತ್ತವಗೆ ದತಿಕಮಾಯಕುವೆಸ್ ಹೈದ್ದಿಹ ದೆಗಡಿರುಗೆ ತೆರೆಯಗ ಎ ಲಾಯಿನ್ಸಾಣಿ ಜರೀಮಾ ಹಿಂಗೆ ಮೀಹುಂ ಹೋದುಮ ಕುರಿ ಬುರಮಸೆಕೆ ಮೀಗೆ ತುರುಂ ಫುಲುಹುಂಗೆ ಇದಾರಿ ಹುರಸ್ತಕ ಸಿಯಾಸಿ ನುಫುಸ್ತವಗೆ ತೆರೆಯಗ ತಹುಗೀಗ ಕುರಿಯ ಗೆಂದಾಯರು ಒಫಿಸರುನ್ನ ಕುರ ನಫ್ಸಾಣಿ ಅಸರುತ ವರ ಫುರಿಹಮೆಯ ಮಿ ಸೀಸನ್ ತಕ್ಕುವದೆ
2: जो रहता बस्तियों में है पर काम उनके लिए करता है जो दिल्ली के महलों में रहते हैं ऐसे शहर को पुलिस करना पेचीदा काम है
11: मैडम सर सेक्शन 302
12: ऑन माय वे मैम
9: ठीक है तुम एड्रेस भेजो मैं आ
11: गया
9: मल्टीपल मर्डर
2: आई एम वर्तिका चतुर्वेदी डीसीपी साउथ डिस्ट्रिक्ट योर पेरेंट्स वर किल्ड लास्ट नाइट
9: माय गॉड
12: ये तो उन्हीं का सिग्नेचर स्टाइल है
2: जिस बेरहमी से ये लोग अपने विक्टिम्स को मारते हैं It's something you will never see in your entire police career. Marne ke liye they use iron rods, hathode, kulhadi aur apne pure badan par tel lagate hain. Pakadne ki koshish bhi kare to na pakad sake wo phisal jaye. Aur ye log azad ghoom rahe hain. Kab tak ye hum par depend karta hai?
13: Shahar mein ek ke baad ek ho rahi buzurgon ki hatya ke mamle mein Delhi police ne in logon ko giraftari mein liya hai.
2: Murder ke 2 din pehle kya kar rahe the wahan par tum dono?
14: Aankhein dekho madam iski ekdam janwar jaisi.
15: Aisi thodi na inko born criminal bolte hain.
2: Mr. Chadda there are no born criminals.
16: Inke khilaf social boycott shuru kiya hai madam. Watchmen, cleaners, office boys logon ne dar ke mare fire kar rahe hain.
17: Police ne unhein pakda kyun hai?
2: Because they are privileged. Even deprived of their basic human rights.
17: I just know that you'll pick the right side.
2: I mean, as a police force, हम लोग क्या गलत कर रहे हैं? Crimes कम ही नहीं होते।
12: ये सब सोचने का टाइमिंग कहाँ मिलता है? उससे पहले दूसरा क्राइम हो जाता है। हम लोगों को तो फैमिली के लिए भी टाइम नहीं मिलता।
3: एक और मर्डर हुआ है, कच्चा बनियान स्टाइल में।
4: But there is going to be a shit storm raining on my head if this isn't controlled right now.
0: 2022 ಗೆ ಆಗಸ್ಟ್ ಮಹುನೆರುನು ದಿಲ್ಲಿ ಕ್ರೈಮ್ಸ್ ಗೆ ದೆವನ ಸೀಸನ್ ಗ ಅಲಿಯಳು ಅಲಫ್ವನಿ ಕಚ್ಚಾ ಬಣಿಯಾನ್ ಗೇಂಗುಂ ಹಿಂಗಿ ಅನಿಯಾವರಿ ಮರುಗೆ ಹಾದಿಸಾತಕ ಮಿ ಸೀಸನುಂ ಮುಜ್ತಮೋಗೆ ಹವಾಸಾಗತಿಬೆ ಮೀಹುಣ್ಣಾ ಮೆದು ಒನ್ನ ತಫಾತ್ ಕುರುಂತಕ ಆಮುಂಗೆ ಮೆದು ಗೋಫೆದೆ ಬಿರುವೆರಿ ಕಂಬರ ಬೋಡಂ ಹಾಮಕೊದ್ದೆ 2022 ಗೆ ನವೆಂಬರ್ ಮಹುನೆರುನು ತಿಂವನ ಸೀಸನ್ ಗ ಫೆನಿಗೆಂದನಿ ಇನ್ಸಾನಿ ವಗುಫಾರಿ ಕುರಾ ಬೋಡು ನೆಟ್ವರ್ಕ್ ಗೆ ಫಳ ಅರುವಾದು ಮಕುರಾ ನುರಕ್ಕಾತಿರಿ ತಹುಗೀಗೆ
17: अरे लड्डो रानी बड़ी सयानी चार घर का भर लिया पानी
2: हथियारों के ट्रैकिंग के दौरान हमें एक शिपमेंट मिला है 30 लड़कियां थी उसमें दिल्ली ले जा रहे थे उन्हें वी मस्ट परस्यू एन इन्वेस्टिगेशन
12: ड्रग्स के रूट में जितने भी स्टेट्स पड़ते हैं सबसे रिलेवेंट केसेस की फाइल्स मंगवा ली
2: सारी लड़कियों की प्रोफाइल्स बिल्कुल अलग अलग इन्हें जॉब्स ऑफर किए गए हैं।
18: जैन मैडम, 2.5 साल की बच्ची है, सीरियस इंजुरीज है बहुत। कोई उसे एम्स के ट्रॉमा सेंटर में छोड़ के गायब हो गया।
2: उसकी माँ कौन?

0: No, Your Honor. ना सिर्फ एक शब्द नहीं, अपने आप में एक पूरा वाक्य है, Your Honor. इसे किसी तर्क, स्पष्टीकरण, एक्सप्लेनेशन या व्याख्या की जरूरत नहीं होती. ना का मतलब ना ही होता है. My client said no, Your Honor. And these boys must realize no का मतलब no होता. उसे बोलने वाली लड़की कोई परिचित हो, फ्रेंड हो, गर्लफ्रेंड हो या आपकी अपनी बीवी क्यों ना हो, नो मीन्स नो.
1: मी कौन फिल्म में कही मैंने डायलॉग है? मी सवाल का जवाब फणवाणी पीएसए में आमे दोर को बालाना साड़ी शोया जवाब फणोम के सुंगड़िया की अंगार दोग में दम बार गड़ सुमिनट कॉम हफ्ता को स्कूरी एक गिंदा बालालन साली मिशोग गेनेस्ते केस्त डायलॉग गे एम में गिनस वालतोग जवाब रंगल कुरा बैवेरे का महा को इफार नगा गुरोतुं खास हादिया एली बेने एम में गिनस वालोग जवाब रंगल कुरा बैवेरे नगानी कॉम में महे गिवस एम में फाहुशोग
2: केस्त डायलॉग ಗೆ ಏರಾ ಮಿಹಾರ್ ಸೆಗ್ಮೆಂಟ್ ಗ ಅಳಗೊಂಡುಗೆ ಅಮಾಜಕಿ ಮಕ್ಬೂಲ್ ಮೂವಿ ಫ್ರೆಂಚೈಸಿಗೆ ಫೆಶಮು ಫೆಶಿಗೆ ಮಿಯತಾ ಹಮೆಯಂಗ್ ಆಸ್ಫವಾ ತಾರೀಹಿ ಬದಲ್ತಾಕ ಫುಂಕೊ ಪಲಾಲು ಮಿಗತುಂ ಎ ಫ್ರೆಂಚೈಸಿಗೆ ಎಮ್ಮೆ ಕುರಿಗೆ ಫಿಲ್ಮ್ ತಕುಂ ಫೆಶಿಗೆ ಜಮಾನಂಗ ಬದಲ್ತಕಾಯಕು ವಾಹಕ ಬಿನಾ ಕುರುಂಗೆ ಉಕುಳುತಕ ಶಾ ಫಣ್ಣಿ ಗೊತುಂ ಗೆನಸ್ತೀಫವಾ ಇಂಗಿಲಾಬಿ ಕುರಿಯರುಂ ತಂ ಎಮ್ಮೆ ಫಾಹಕೊಲವೆ ಫ್ರೆಂಚೈಸಕಿ ಜೋರ್ಜ್ ಮಿಲರ್ಗೆ ಮೇಡ್ ಮಿಕ್ಸ್ ಫ್ರೆಂಚೈಸ್
3: ಮಿಹಾರ್.

मी मरियम रिफ्का रशीद. रिफ्का गैड दिवे ही FM. दिवे ही FM, दिवे ही नारे.

0: නුවදියේකේ මෙගාහර්ට්ස් දිවයි FM අබදුස් එම් ගාතුග
1: අදවර රීති මියුසිකී තාරාකෆෝ දෙම්මි ෆැෂෙනී ආල්බම්ගේ ෆුරතම ලෆ්සුත බේහබර් ਉਰਦੂ ਬਹੁ ਬੇਖਬਰ ਗੇ ਮਾਣੇ ਕੀ ਖਬਰ ਨੇ ਤੁ ਨੁਤ ਕਾਫਿਲ ਵੁ ਦੁਨੀਏ ਗੇ ਦੁਲੀ ਗੇ ਤੇਰੇਗਾ ਅਮਿਲ ਨਫਸ ਸਮਾ ਕਰ ਨੁ ਦੀ ਉਲੁ ਮੇ ਲਵੈਂ ਅਰਗੁਮੈਂ ਗੇ ਹਿਤਾ ਮੁਹਾਤਬ ਕੋ ਨੁਹਨ ਮੁਹਿਮ ਸਵਾਲ ਲੇ ਕੋਲਾ ਤਿਬਾ ਤਿਹੁਰੀ ਹਮ ਹਕੀਕਤ ਕੋ ਵਿਸ ਹੇਲਾ ਹੈਯੇ ਤਿਬਾ ਤਿਰੀ ਇਹ ਬਹੁਰੀ ਹੈਯੇ ਨੁਤ ਹਮੇ ਕਿਨੀ ਤੁਸਤਕ ਗੁਨਾਲ ਗੁਨਾਲ ਹੁੰਨਨੀ ਹੈਯੇ ਲਵ ਫੇਸ਼ਿ ਗੇਂਦਨੀ ਤਤੁਰ ਵੇਰੀ ਕਾ ਮੁਹਾਤਬ ਕੁਰਮੁ मेरे मुसाफिर चलो जरा बीते पल से आगे चनके ले मगे दतुर विरियाए मांजी वे दिय थनन नुबला कुरिया नजर हिंगाल बलाशे किहा फुरियमा एनो एन पुननी मांजी हंदान नत्ता लकनो एकमको मांजी के तजरिबा तकुं फिलावलु लिबिगने कुरिया बेलुमा सबबकी कुरियां वे तनुगतिबा बलं बेनुवाने एतर रीति मंजर तकें ए बहुरी देंबुननी जोना मिल सके उसे जिंदगी का हासिल क्या कहे नुलिपुनो इच्छकी नुत कामयाब नुई कमकी एई मुली दीरियुलुं कमग सिफा कुरानी कीहने हेये अर्गुन मेंगे उमरुं किते किते द्वस्तो हेद कुरानी नुलिपुनो इच्छकामेदु नुत कामयाब नुई कंतत कामेदु हिताम कुरुमुग बयान पेंडुं ए बुननी ए वाहक दीरियुलमकी एई नूं वाहक एकमक मिलवागे हगीकी जादुकी मीगे कोरस बेखबर जिंदा हो तुम ए खबर ने दतुर विरियाए तिबा त्यहुरी तिरिए मे मलामा तेनो मे निदाफवा हितं हेलवालुमगे रंगबीले हकीकतुग तिएई तिरिहुरी मीहेकं इहुसास वेतोए नोत कोमेतुहाकु हमेकिने वसीफाय गोस गेयंगास निदा दिरिउलुमगे ए फोलोवेत्तके तकुरार कुरा मेशिना कीहे एव्वेस वकुतकु हुट्टिलाफा अमिल नफसा सुवाल कोल्लिंता आहरे मी तिरी हुरी इंसाने के मी कोंफद बोड़ नियुमतें ही देंगन बै जिंदा हो तुम जिंदा हों में तिबाविस्ती तिरी हुरी इंसाने के आहरे विस मी तिरी हुरी इंसाने के आहर में एम में एकुगा मी दुनिये का तिरी तिपी में एई किहां बोड़ नियुमतें ही ये देंगन बैग बुननी ती एम्बुरेनी कों कमें हो दंग है एम में हिंदु कुलका विस मडू चेह बलाशे ತಿಯ ಹೋದುಂತಂ ಹುಟ್ಟಾಲ ಬಲಾಶೆ ಮಾಸಿಗೆ ಫಾತುಂ ತುವುಂ ಹುಟ್ಟಾಲ ಬಲಾಶೆ ಹಮೇಕೆನೆ ಮಿಹಿಂಗಾ ವಗುತುಗೆ ತೆರೇಗ ತಿರಿ ಉಳಿ ಬಲಾಶೆ ಲವ ನಿಮ್ಮಾಲನಿ ವರಪೊಡು ಉಮ್ಮೀದೆ ದೆಮು ಮಿಯದುವೆಸ್ ನೇವಾಗೆ ರಾಗು ಎಬ ಹೊಟ್ಟೆ ಮಿಯದುವೆಸ್ ತಿಪಾತಿ ಹುರಿ ತಿರಿಯೇ ಕೊಮ್ಮೆ ನೇವಾಯಕಿ ರಾಗೆಕೆ ಕೊಮ್ಮೆ ಹೇಲವೆ ದುವಾಕಿ ಆ ಫುರ್ಸತೆಗೆ ಆದಮಿ ಬೇಖಬರ್ಗೆ ಫೋನ್ ಮೆಸೇಜ್